0: ಬಿಪಿ ರಾಧಾಕೃಷ್ಣನ್, ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಔ ಕೇಂದ್ರೀಯ ಗೃಹಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾಹ ಶ್ರದ್ಧಾಲು ಮಲ್ಲ ಶುಭಕಾಮನಾ ದಿನ್ ಹೇ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಖಂಡ ಔ ಅಲ್ಪ ವರ್ಷಾ ಕೆ ಸಂಭಾವನಾ ಲಾ ದೇಖತ್ ಕಿಸಾನ್ ಮನ್ಲೆ ಧಾನ್ ಕೆ ರೋಪಾ ಪದ್ಧತಿ ಕೆ ಬಜಾಯ್ ಸೀಧಾ ಬುವಾಯಿ ಯಾನಿ ಡಿಎಸ್ಆರ್ ತಕನೀಕ್ ಅಪನಾಯ ಕೆ ಅಪೀಲ್ ಕರಿನ್ ಹೇ. ಸರ್ಕಾರ ಕೆ ಅನುಸಾರ ಡಿಎಸ್ಆರ್ ತಕನೀಕ್ ಲೇ ಲಗ್ಭಗ 20% ಪಾನಿ ಕೆ ಬಚತ್ ಹೋತೆ, ಪ್ರತಿ ಏಕಡ್ ಕರಿಬನ್ 5,000 ರೂಪಾಯಿ ತಕ್ ಕೆ ಲಾಗತ್ ಕಮ್ ಆಥೆ ಔ ಫಸಲ್ 12-15 ದಿನ ಪಹಲಿ ತಯಾರ್ ಹೋ ಜಾಥೆ. ಸರ್ಕಾರ ಧಾನ್ ಕೆ ಜಗಾಮಾ ಅರ್ಹರ್, ಮೂಂಗ್, ಉರದ್, ಮೂಂಗ್ಫಲ್ಲಿ, ತಿಲ್ಲಿ, ರಾಮತಿಲ್ ಔ ಸೋಯಾಬೀನ್ ಜೈಸೆ ದಲ್ಹನ್ ಔ ತಿಲ್ಹನ್ ಫಸಲ್ ಕೆ ಖೇತಿ ಅಪನಾಯ ಉಪರ್ ಜೋರ್ ದಿನ್ ಹೇ. ಕಿಸಾನ್ ಮನ್ಲೆ ಬೀಜ ಉಪಚಾರ, ಸಂತುಲಿತ ಉರ್ವರಕ್ ಉಪಯೋಗ, ಬರ್ಸಾ ಜಲ್ ಸಂರಕ್ಷಣ್ ಔ ಡ್ರಿಪ್ ಕೆ ಸಂಗ್ರಹ, ಸ್ಪ್ರಿಂಕ್ಲರ್ ಜೈಸೆ ಸೂಕ್ಷ್ಮ ಸಿಂಚಾಯಿ ತಕನೀಕ್ ಲ ಅಪನಾಯ ಬರ್ ಘಲೋ ಕಹೆಗೆ ಹೇ. ಸುನಯಾ ಮಲ್ಲ ಬತಾದನ್ ಕೆ ಪ್ರಾದೇಶಿಕ ಸಮಾಚಾರ ಏಕಾಂಶ ಕೆ ಸಮಸಾಮಯಿಕ ವಿಷಯ ಉಪರ್ ಆಧಾರಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಾತೋ ಬಾತೋ ಮೇ ಇದರಿ ಮಾನ್ಸೂನ್ ಲ ದೇಖತ್ ಕಿಸಾನ್ ಮಲ್ಲ ಖೇತಿ ಲೇ ಜುಡೆ ಸಲಾಹ ಉಪರ್ ಕೃಷಿ ಮೌಸಮ್ ವಿಜ್ಞಾನ ವಿಭಾಗ ಕೆ ಪ್ರೊಫೆಸರ್ ಡಾಕ್ಟರ್ ಗೋಪಿ ಕೃಷ್ಣ ದಾಸ್ ಲೇಗೆ ಭೇಟ್ ವಾರ್ತಾ ಕೆ ಪ್ರಸಾರಣ ಕರೆ ಜಾಹಿ. ಏಕ ಪ್ರಸಾರಣ ಕಾಲಿ 4 ಜುಲೈ ಕೆ ಆಕಾಶವಾಣಿ ಕೇಂದ್ರ ರಾಯಪುರ ಡಹಾಲೆ ಎಫ್ಎಂ ಔ ಪ್ರೈಮರಿ ಚಾನೆಲ್ ಮಾ ಬಿಹಾನಿಯಾ 9 ಬಜೆ ಲೇ ಕರೆ ಜಾಹಿ. ಎಲ್ಲಾ ಛತ್ತೀಸ್ಗಢ ಸ್ಥಿತ ಆಕಾಶವಾಣಿ ಕೆ ಜಮ್ಮು ಕೇಂದ್ರ ರಿಲೆ ಕರಹಿ. ನವಾ ರಾಯಪುರ ಸ್ಥಿತ ಭಾರತೀಯ ಪ್ರಬಂಧನ ಸಂಸ್ಥಾನ ಐಐಎಂ ಮಾ ಕಲಿ 4 ಜುಲೈ ಲೇ ಚಿಂತನ್ ಶಿಬಿರ ಕೆ ಆಯೋಜನ ಕರೆ ಜಾಹಿ. ದೂ ದಿನ ಕೆ ಎ ಶಿಬಿರ ಮಾ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ವಿಷ್ಣು ದೇವ್ ಸಾಯ ಕೆ ಸಂಗ್ರಹ ರಾಜ್ಯ ಮಂತ್ರಿ ಮಂಡಲ್ ಕೆ ಸದಸ್ಯ ಸಾಮಿಲ್ ಹೋಹಿ. ಎ ಶಿಬಿರ ಕೆ ಉದ್ದೇಶ್ಯ ಬದಲತ್ ತಕನೀಕಿ ಪರಿವೇಶ ಕೆ ಅನುರೂಪ ಶಾಸನ ಲ ಔ ಜಾದಾ ಪ್ರಭಾವಿ ಬನಾನಾ ಹೇ. ಶಿಬಿರ ಮಾ ಸರ್ಕಾರ ಕೆ ಅಬ್ ತಕ್ ಕೆ ಉಪಲಬ್ಧಿ, ಚುನೌತಿ ಔ ಭವಿಷ್ಯ ಕೆ ಪ್ರಾಥಮಿಕತಾ ಕೆ ಸಮೀಕ್ಷಾ ಕರೆ ಜಾಹಿ. ರಾಜ್ಯಪಾಲ ರಮೇಶ್ ಡೇಕಾಲೆ ಆಜ್ ಲೋಕಭವನ್ ಮಾ ಡಾಕ್ಟರ್ ಮಣಿಭದ್ರ ಮಹಾರಾಜ್ ಕೆ ಅಗುವೈ ಮಾ ಸಂಚಾಲಿತ್ ಸರ್ವೋದಯ ಶಾಂತಿ ಪದಯಾತ್ರಾಲೆ ಜುಡೆ ಸಂತ ಮನ್ಲೆ ಸೌಜನ್ಯ ಭೇಟ್ ಕರಿನ್. ಎ ಮೌಕಾ ಮಾ ರಾಜ್ಯಪಾಲ ಹಕಿಹಿನ್ ಕೆ ಸಂತ ಸಮಾಜ ಕೆ ವಿಚಾರ ಔ ಜೀವನ್ ಮೂಲ್ಯ ಶಾಂತಿ ಸದ್ಭಾವ ಕೆ ಸಂಗ್ರಹ ಮಾನವೀಯ ಮೂಲ್ಯ ಲ ಮಜಬೂತ್ ಬನಾಯ ಮಾ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಭೂಮಿಕಾ ನಿಭಾಥೆ. ಉಮನ್ ಸರ್ವೋದಯ ಶಾಂತಿ ಪದಯಾತ್ರಾ ಲ ಸಾಮಾಜಿಕ ಸಮರಸ್ತಾ, ಅಹಿಂಸಾ ಔ ವಿಶ್ವ ಬಂಧುತ್ವ ಕೆ ಪ್ರೇರಕ ಅಭಿಯಾನ್ ಬತಾಯಿನ್. ಬತಾದನ್ ಕೆ ಎ ಪದಯಾತ್ರಾ ನೇಪಾಲ ಲೇ ಶುರು ಹೋಗೆ ಲಗ್ಭಗ 1600 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಕೆ ದೂರಿ ತಯ ಕರತ್ ಛತ್ತೀಸ್ಗಢ ಪಹುಂಚೆ ಹೇ. ಛತ್ತೀಸ್ಗಢಿ ಸಮಾಚಾರ ಬುಲೆಟಿನ್ ಆಪ್ ಮನ್ ಆಕಾಶವಾಣಿ ರಾಯಪುರ ಲೇ ಸುನತ ಹೋ.
1: छत्तीसगढ़ के खबर ले है आपके वास्ता और खबर के विश्वसनीयता ले है हमार वास्ता. आकाशवाणी समाचार रायपुर के प्रादेशिक समाचार बुलेटिन के संगे संग हमार समसामयिक कार्यक्रम आप रेडियो के संग अपन मोबाइल में घलो सुन सकत हो. आकाशवाणी समाचार फेसबुक, ट्विटर और यूट्यूब में घलो हावय. हमार फेसबुक पेज हरे छत्तीसगढ़ न्यूज ऑन AIR, ट्विटर हैंडल CGAIR न्यूज और हमार यूट्यूब चैनल हरे छत्तीसगढ़ AIR न्यूज. तो अब रेडियो के संगे संग आपके मोबाइल के माध्यम ले हम आप तक पहुंचा था. छत्तीसगढ़ के हर खबर पर सुनत रहो आकाशवाणी समाचार.
0: अब आगु बढ़बो बांचे समाचार कोती. महिला बाल विकास मंत्री लक्ष्मी राजवाड़े है बस्तर संभाग में विभाग के योजना मन के प्रचार प्रसार गोंडी और हल्बी भाषा में करे के निर्देश दिन है. जेखले दूर दराज और जनजातीय क्षेत्र के पात्र हितग्राही मन तक योजना के जानकारी आसानी ले पहुंच सके. मंत्रालय में विभागीय योजना मन के समीक्षा बैठक में उमन अधिकारी मनला योजना के फायदा आखिरी मनखे तक पहुंचाए के निर्देश दिन. उमन आंगनबाड़ी कार्यकर्ता, सहायिका पर्यवेक्षक के खाली पद मन ऊपर जल्दी भर्ती, आंगनबाड़ी केन्द्र में बुनियादी सुविधा के सुदृढ़ीकरण और पोषण पुनर्वास केन्द्र मन में लयिका और महतारी मनला बेहतर सुविधा उपलब्ध कराए ऊपर जोर दिन. संग्रह दिव्यांगजन और सियान मल्ले जुड़े योजना के प्रभावी क्रियान्वयन और नियमित शिविर के आयोजन के निर्देश घलो दिन. छत्तीसगढ़ योग आयोग के नवनियुक्त अध्यक्ष संजय अग्रवाल है पदभार ग्रहण करीन है. ए मौका में रखे गए अभिनंदन समारोह में मुख्यमंत्री विष्णुदेव साय मुख्य अतिथि के रूप में शामिल हुई. ए मौका में उमन किहिन कि संजय अग्रवाल के अनुभव के फायदा प्रदेशवासी मल्ले मिल ही. योग औ ज्यादा सर्वव्यापी होही, लोगन अपन दिनचर्या में योग ल शामिल करही. प्रदेश में गाजगिरी के अलग अलग घटना में 4 मनखे के मौत हो गए है. बलरामपुर जिला के राजपुर थाना क्षेत्र के पतरापारा गांव में गाजगिरी ले माँ बेटी के मौत हो गई. पुलिस के अनुसार ये दोनों खेत में काम करत रही. इसी दौरान तेज वर्षा शुरू होए ले दोनों एक ठिन रुख के नीचे खड़ा हो गई, तभी गाजगिरी ले उखर मौकाच में मौत हो गई. उन्हें शक्ति जिला के डबरा थाना क्षेत्र के बसंतपुर गांव में आज गाजगिरे ले एक दंपत्ति के मौत हो गई. पुलिस के अनुसार ये पति पत्नी खदान में मजदूरी करे बर गिरे हैं. यही दौरान तेज वर्षा के बीच गाज गिर गए, जेखर चपेट में आए ले दोनों मौकाच में मौत हो गई. पुलिस अउ